0: सच्चे सब जोर सच्ची तेरी सिद्ध सच्ची सलाह सच्ची तेरी कुदरत सच्चे पातशाह नानक सच ते आयन सच जो मर्द मैं सुपचन कच महला पहला
1: वड्डी वडाई जा वड्डा नाओ वड्डी वडाई जा सच ने आओ वड्डी वडाई जाने चल थाओ वड्डी वडाई जाने आलाओ वड्डी वडाई